0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 दशांश मेगाहर्ट्स FM 2000 या रेडिओ केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आजच्या कार्यक्रमात मी सुरुची लिमये आपले मनपूर्वक स्वागत करते. आज आहे दिनांक 2 ऑगस्ट 2026, म्हणजेच आषाढ कृष्ण चतुर्थी अर्थात संकष्टी चतुर्थी शके 1948. नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या तसेच गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्व श्रोत्यांना शुभेच्छा. सर्वांना सुख समृद्धी लाभो आणि आनंद आणि समाधान लाभो हीच विठ्ठल चरणी आणि श्री गुरुचरणी प्रार्थना. सुरुवातीला ऐकूया आपल्या व्यावसायिक प्रायोजकांचे संदेश.
1: स्वतःचं घर, स्वप्नांचं घर पूर्ण होणार आज.

0: भराचा भार म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन्स. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट्स फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kWh सोलर सिस्टम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
3: सर्व व्यावसायिक प्रायोजकांच्या आर्थिक मदतीबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता आपण ऐकणार आहोत पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या, एक गाणे आणि त्यानंतर आजचा पहिला मुख्य कार्यक्रम.

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात पावसाचा वाढता जोर, अनेक ठिकाणी पूर, धरणांमधला पाणीसाठा 82% जवळ. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनानंतरचं कवित्व सुरूच. ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना व्ही शांताराम पुरस्कार आणि अजिंक्य रहाणे याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढताच आहे. जून महिन्यात दिलेल्या ओढीच्या पार्श्वभूमीवर जुलैच्या पावसानं सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. जुलैमधल्या दमदार पावसामुळं मान्सूनच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात सरासरीच्या 106% पाऊस नोंदला गेला. मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक, चिपळूण या शहरांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. पुणे नाशिकसह अनेक ठिकाणी पूर आले आहेत. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रायगडच्या सखल भागांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान राज्यांमधल्या प्रमुख धरणांमधला पाणीसाठा आता 82% जवळ पोहोचला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातली धरणं जवळपास पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. महाराष्ट्रात पेरण्या 84% इतक्या पूर्ण झाल्या आहेत, ही बाब आश्वासक आहे. दरम्यान भारतात आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, ओडिशा या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस जनता पार्टीनं आपलं आंदोलन मागं घेतलं असलं तरी त्याचे पडसाद अजून उमटतच आहेत. दिल्ली पोलिसांनी गंभीर गुन्हे असलेल्या आंदोलकांची ओळख पटवणं सुरूच ठेवल्यामुळं सीजेपी आणि काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंजाबमध्ये भाजपनं पेपर फुटीविरुद्ध आंदोलन केलं. भारत अमेरिका कराराविरुद्ध आता शेतकरी आक्रमक झाले असून 10 ऑगस्टला जेल भरो आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. सीजेपी राजकीय आखाड्यात उतरणार का हे स्पष्ट झालं नसलं तरी आम आदमी पक्षाची स्पेस ते भरून काढतील अशी शक्यता आहे. काँग्रेस, आप, शिवसेना उभाठा असे सगळे पक्ष प्रभावहीन झाल्यामुळं सीजेपी वाढण्यामागं खुद्द भाजपच आहे का अशीही शंका जोर धरू लागली आहे. सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरमधल्या आपल्या घरी पोचले आहेत. दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही प्रलंबित मागण्यांसाठी 29 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. या सगळ्या घटना सुरू असतानाच पहिल्या आठवड्यातल्या गदारोळानंतर संसदेचे अधिवेशन आता काही प्रमाणात सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. वंदे मातरम विधेयक बुधवारी राज्यसभेत तर गुरुवारी लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणारा चित्रपती व्ही शांताराम पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांची राज कपूर जीवन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागानं पुरस्कारांची घोषणा केली. व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना देण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा 100वं असल्यामुळं पुण्यातल्या मुख्य संमेलनाच्या आधी ठिकठिकाणी 99 संमेलनं भरवण्यात येणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष कोण याचं उत्तर मात्र अजून निश्चित झालेलं नाही. महाराष्ट्र सरकारनं संमेलन आणि इतर नियोजनासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठीचं प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत म्हणजे 31 जुलैपर्यंत भारतात 5.5 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आपला अर्ज भरला आहे. 30 जुलै रोजी तब्बल 42 लाख लोकांनी हा अर्ज भरला. भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व प्रकारांमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर एक भावुक व्हिडिओ शेअर करत त्यानं या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. आपल्या 12 वर्षांच्या शानदार कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी करणाऱ्या आणि ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचा शिल्पकार असलेल्या या शांत शिलेदाराच्या निवृत्तीमुळं क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. अग्रलेख.
शालार्थ आय डी गैरव्यवहार प्रकरणी कडक गुन्हे नोंदवले पाहिजेत असं मत महाराष्ट्र टाइम्सनं मुन्नाभाईची शाळा या अग्रलेखात नोंदवलं आहे. लोकमतनं याच विषयावर बाराखडी खाऊ नका असा सडेतोड अग्रलेख लिहिला आहे. सकाळनं लँग्वेज ब्रो या सकाळ भूमिका मजकुरात जैन झीची भाषा सुसंस्कृतपणाकडे वळवणं गरजेचं आहे असं विश्लेषण केलं आहे. लोकसत्तानं मुंढे मार्गाच्या मर्यादा या अग्रलेखामध्ये तुकाराम मुंढे अन्न भेसळीबाबत करत असलेली कारवाई अपेक्षितच असून त्याचा अवाजवी उदो उदो कशासाठी असा प्रश्न विचारला आहे. आणि आता महाराष्ट्रात नुकतीच गुरुपौर्णिमा साजरी झाली. जैन झीच्या भाषेनुसार अनेक शिष्यांनी गुरूंना वागुरु म्हटलं. पुण्यात अनेक ठिकाणच्या संस्थांमध्ये शुकशुकाट होता. त्याचं कारण विचारलं तर प्रत्येकजण स्वतःला गुरु समजत असल्यामुळं शिष्य कुणीच नसल्यामुळं शुकशुकाट होता असं कळलं. काही उत्साही मंडळींनी आरशासमोर उभं राहून स्वतःलाच वंदन केलं म्हणे. सेल्फी विथ गुरुपेक्षा सेल्फ गुरु हाच ट्रेंड या संस्थांमध्ये जोरात होता. स्वतःला महागुरु समजणारे सचिनराव पिळगावकर यांनी दिवसभर कुठलंही शूटिंग ठेवलेलं नव्हतं. त्यांच्या घरी शिष्यांचा महासागर उसळेल अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्यांच्या पिक्चरमध्ये काम पाहिजे असणारे दोन चार जण सोडले तर कुणीही न आल्यामुळं गुरु माझा नवसाचा असा चित्रपट त्यांनी काढायचा ठरवलंय. ज्या कॉलेजमध्ये असाइनमेंट सबमिट करायची वेळ आली आहे तिथल्या विद्यार्थ्यांनी मात्र आपापल्या शिक्षकांना फुलं बिलं देऊन खुश करून टाकलं. अनेक ऑफिसेसमध्ये सुद्धा रजा मंजूर करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या बॉसला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन वजन वाढवलं असं म्हणतात. बाय द वे, नरेंद्र मोदी यांनी ज्या शरद पवारांचा गुरु म्हणून उल्लेख केला त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठीचा विलीनीकरणाचा धडा मोदींकडून गिरवून घेतला का या प्रश्नाचं उत्तर मात्र दोन्ही गुरु शिष्यांच्या सौम्य हास्यात आहे हे मात्र खरं. बरं तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आता आपण वळूया आपल्या पहिल्या कार्यक्रमाकडे. या कार्यक्रमामध्ये योगिता कुलकर्णी चर्चा करणार आहेत विकास वैद्य यांच्याबरोबर, आणि त्यांच्या चर्चेचा विषय आहे भगवद्गीता आणि विष्णू सहस्त्रनाम यांचा परस्पर संबंध. चला तर मग ऐकूया.
1: नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आजचा आपला मुख्य विषय आहे भगवद्गीता आणि विष्णू सहस्त्रनाम या दोन दिव्य रचनांचा अभ्यास, त्यांचा परस्पर संबंध आणि या दोन्हींचा समन्वय साधून आपण आयुष्य कसे सार्थकी लावावे.

0: खरं तर हा विषय खूप मोठा आहे, पण यातील ठळक गोष्टी जाणण्याचा आपला प्रयत्न असेल. या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत गीता परिवार भारताचे श्री विकास वैद्य दादा. काही दिवसांपूर्वी आपण विकास दादांकडून गीता आणि आजचे दैनंदिन जीवन याविषयी प्रश्नोत्तरातून बरीच माहिती जाणून घेतली होती. तर विकास दादा नमस्कार.
1: नमस्कार युगताई, काय म्हणताय?
0: ठीक, परत एकदा तुमच्याबरोबर गप्पांचा योग आलाय. तर दादा आपण चर्चेला सुरुवात करूया.
1: हो, जरूर जरूर.
0: तर दादा पहिला प्रश्न म्हणजे भगवद्गीता आणि विष्णू सहस्त्रनाम एवढे महत्वाचे का समजले जाते? गीता आणि विष्णू सहस्त्रनाम या दोन गोष्टीच साधकांना पुरेशा आहेत असे का म्हटले जाते?
1: हा, हे समजून घेण्याकरता आपल्याला आदि शंकराचार्य यांनी रचलेलं एक भजगोविंदम हे प्रसिद्ध स्तोत्र आहे, त्यात एक अत्यंत महत्वाचा श्लोक आहे जो या भगवद्गीता आणि विष्णू सहस्त्रनाम यांच्या महत्वावरती प्रकाश टाकतो आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तरही देतो. श्लोक असा आहे, ध्येयम गीता नाम सहस्त्रम, ध्येयम श्रीपती रूज रूपमजस्रम, नेयम सज्जन संगे चित्तम, देयम दीन जनायच वित्तम. पहिली ओळीत आहे गेयम गीता नाम सहस्त्रम. थोडक्यात अर्थ असा आहे की भगवद्गीतेचं आणि विष्णू सहस्त्रनामाचं नियमित पठण करावं, भगवान श्री विष्णूंच्या स्वरूपाचं सतत ध्यान करावं, ध्येयम श्रीपती रूपमजस्रम, मन सत्संगात रमावं, नियम जनसंगे चित्तम, आणि आपल्या संपत्तीतला काही भाग गरजूंना दान करावा, ध्येयम दीन जनायचे वित्तम. तर हा श्लोक अत्यंत लहान असला तरी संपूर्ण साधना मार्ग त्यात समावलेला आहे. एका श्लोकामध्ये आदिशंकराचार्यांनी इथे चार गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली, गीतेचा अभ्यास म्हणजे ज्ञानयोग. गेयम गीता, गीतेचा अभ्यास करा, ज्ञानयोग प्राप्त करा. गीता म्हणजे आपल्या जीवनाचं शास्त्र आहे. गीता आपल्याला शिकवते की मी कोण आहे, कर्तव्य काय असतं, संसारात कसं राहावं, मोक्ष कसा मिळवावा. म्हणून गीता म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा पाया आहे. दुसरं त्यांनी सांगितलं विष्णू सहस्त्रामचं पठण, हा भक्तियोग आहे. नामसहस्त्रम, हे नामसहस्त्र म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. विष्णू सहस्त्रनाम हे भक्तीचं सर्वोत्तम साधन आहे. गीता आपल्या तत्वज्ञान देते, पण मन स्थिर करण्यासाठी आणि हृदय शुद्ध करण्यासाठी नामस्मरण आवश्यक असतं. तर ज्ञान आणि भक्ती यांचा संगम इथे घडतो, विष्णू सहस्त्रनाम आणि भगवद्गीता यांच्यामध्ये. शंकराचार्यांनी शब्दशः असं काही म्हटलं नाही की फक्त गीता आणि विश्वसनामच करा, बाकी काही करू नका असं म्हटलं नाही आहे. पण या श्लोकाचा आशय असा आहे की गीता देते तुम्हाला तत्वज्ञान, विवेक बुद्धी, आत्मज्ञान, आणि विष्णुसहस्त्रनाम देतं भक्ती, चित्तशुद्धी आणि ईश्वर स्मरण. या दोन्हीचा एकत्रित अभ्यास केला तर साधकाला ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग आणि कर्मयोग हे चारही मार्ग प्राप्त होतात. म्हणून अनेक आचार्य असं म्हणतात की गीता आणि विष्णू सहस्त्रनाम हे सनातन धर्मातले दोन सर्वश्रेष्ठ आणि सर्वसमावेशक असे ग्रंथ आहेत. आजच्या भाषेत समजावलं आपण तर गीता म्हणजे नकाशा आहे, मॅप, आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणजे प्रवासासाठी लागणारं वाहन आहे, व्हेकल आहे ते. नकाशा आहे आपल्याकडे आणि वाहन नाही आहे तर प्रवास होऊ शकतो का? कठीण होईल ना. वाहन आहे आपल्याकडे पण कुठे जायचं नकाशाच नाही आहे तर दिशा चुकू शकते आपली. तर ज्ञानरूपी गीता आणि भक्तिरूपी विष्णू सहस्त्रनाम यांचा संगम झाला की मग साधक सहजपणे परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. कारण त्याच्याकडे आता नकाशा पण आहे गीतारूपी आणि वाहन पण आहे विष्णू सहस्त्रनाम रूपी. दुसरं उदाहरण म्हणजे समजा एखाद्या एखादा गुरु विद्यार्थ्याला सांगतो, संदेश देतो त्याला की सत्य बोलावं, दयाळू राहावं, सर्वांमध्ये प्रेम करावं. हा उपदेश म्हणजे भगवद्गीता आहे. तोच विद्यार्थी नंतर आपल्या गुरूंचं चरित्र वाचतो ज्यांनी हा संदेश दिला, आणि आपल्या गुरूंच्या मधली दया, प्रेम, करुणा, ज्ञान आणि नम्रता ही त्यांच्या चरित्रात पाहतो तो. हे आहे विष्णू सहस्त्रनाम. ते एका ठिकाणी आहे उपदेश आणि दुसऱ्या ठिकाणी त्या उपदेशाचं सजीव स्वरूप आहे. म्हणजे गीता म्हणजे डॉक्टरांनी दिलेलं एक आरोग्यविषयक असं पूर्ण मार्गदर्शन आहे, आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणजे रोज घ्यायचं औषध आहे त्या मार्गदर्शनाप्रमाणे. आपल्याला समजा मार्गदर्शन समजलं पण औषध घेतलं नाही आपण तर पूर्ण लाभ मिळेल का? नाही मिळणार. औषध घेतलं पण ते मार्गदर्शन पाळलं नाही तरी अपेक्षित परिणाम मिळणार नाही. तर गीता आपल्याला जीवन कसं जगावं हे शिकवते, तर विष्णू सहस्रनाम ते जीवन भगवंतांच्या स्मरणात कसं जगावं हे शिकवते. म्हणून अनेक आचार्यांनी गीतेच्या अभ्यासाबरोबरच विष्णू सहस्रनामाच्या नियमित पठणाची शिफारस केलेली आहे. आणि विशेष बाब म्हणजे हे दोन्ही ग्रंथ महाभारताचा अविभाज्य असा भाग आहेत. दोन्हीचे रचनाकार महर्षी वेदव्यास मानले जातात आणि दोन्हीचं निर्मिती स्थान म्हणजे कुरुक्षेत्राची युद्धभूमी आहे.
0: दादा मग या दोन्हीची थोडक्यात पार्श्वभूमी सांगाल का?
1: हो, आता पहिले आपण भगवद्गीता घेऊ. भगवद्गीता महाभारताच्या भीष्म पर्वात येते. गीतेची पार्श्वभूमी ही कुरुक्षेत्र युद्ध या महान युद्धाशी संबंधित आहे. आपल्याला माहिती आहे कौरव आणि पांडव यांच्यात राज्याच्या अधिकारासाठी संघर्ष निर्माण झाला. अनेक प्रयत्न करून सुद्धा शांतता प्रस्थापित झाली नाही. अखेरीस कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती युद्ध अटळ होईल असं ठरलं. युद्ध सुरू व्हायच्या आधी पांडवांचा पराक्रमी योद्धा अर्जुन आपल्या रथावर उभा राहून दोन्ही सैन्यांकडे पाहतो. त्याला दोन्ही सैन्यांमध्ये दिसतात आपले गुरु, आजोबा, नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट. त्याच्या मनात विचार होतो की यांना मारून राज्य मिळणार जे आहे, जे सुख मिळणार आहे, जे वैभव मिळणार आहे, ते निरर्थक आहे सगळं. यांचं मरण होणार का त्या सगळ्या युद्धामध्ये? आपसात मारतील एकमेकांना आहे. तर करुणा, मोह आणि कर्तव्याविषयी त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला आणि मग त्याचं मन खचतं. तो आपलं धनुष्य खाली ठेवतो आणि युद्ध करायला नकार देतो. इथे श्लोके गांडीवम संसदे हस्तात पक्षायू परिदयते व्यवस्थातून भ्रमती वचमे मना. मग त्यावेळी सारथी असलेले भगवान श्रीकृष्ण त्याला जीवनाचं, आत्म्याचं, कर्माचं, भक्तीचं आणि ज्ञानाचं गूढ असं तत्वज्ञान सांगतात. तो हा जो दिव्य संवाद आहे श्रीकृष्ण भगवान आणि अर्जुनामधला, ते म्हणजे भगवद्गीता. ती गीता केवळ युद्धाचा उपदेश नाही आहे, तर ती मानवी जीवनातलं प्रत्येक समस्येचं मार्गदर्शन करणारी अशी जीवन संहिता आहे मानवांकरता. मानवाने आपलं कर्तव्य कर्म कसं करावं, आयुष्यात येणाऱ्या संकटांना कसं सामोरं जावं, मनावर नियंत्रण कसं ठेवावं आणि शेवटी परमेश्वराची प्राप्ती कशी करावी याचं अमूल्य ज्ञान गीतेत दिलेलं आहे. त्यामुळे भगवद्गीता हा फक्त धार्मिक ग्रंथ नाही आहे, संपूर्ण मानवजातीसाठी जीवन जगण्याची कला शिकवणारा असा कालातीत मार्गदर्शक ग्रंथ आहे तो.
0: आणि विष्णू सहस्रनाम हे केव्हा सांगितलं गेलं?
1: हा, आता विष्णू सहस्रनाम जे आहे हे महाभारताच्या अनुशासन पर्वात येतं. कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती महाभारत युद्ध संपलं. अर्जुनाला पटलं, त्यांनी युद्ध केलं, महाभारत युद्ध संपलं. शरशयीवरती म्हणजे बाणाच्या शैलीवरती पडलेले भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्या संवादातून या महान स्तोत्राची निर्मिती झाली विष्णू सहस्रनाम. महाभारताचं भीषण युद्ध संपल्यानंतर पांडवांचा विजय झाला, पण या युद्धामध्ये लाखो सैनिकांचा, नातेवाईकांचा आणि गुरूंचा वध झाला होता. त्यामुळे राजा युधिष्ठिर अत्यंत दुःखी आणि व्याकुळ झाले होते. त्यांच्या मनात तीव्र पश्चाताप आणि ग्लानी होती. राजवैभव मिळून सुद्धा त्यांच्या मनाला शांतता लाभत नव्हती. मनातल्या या संभ्रमातून आणि दुःखातून बाहेर पडण्यासाठी ते भगवान श्रीकृष्णांकडे गेले आणि त्यांनी या आत्मशांतीचा मार्ग विचारला. भगवान श्रीकृष्ण ठोकवत होतं की या जगात धर्म, नीती आणि तात्विक ज्ञानाचं सर्वात मोठं जाणकार असे फक्त आता पितामह भीष्मच उरले. जे इच्छा मानाचं वरदान लाभल्यामुळे बाणांच्या शरशयीवरती उत्तर राहण्याची वाट पाहत पडून होते. श्रीकृष्णांनी अधिष्ठाला सांगितलं की भीष्म पितामह हे पृथ्वीवरचे ज्ञानाचे सूर्य आहेत. ते देह सोडण्यापूर्वी तू त्यांच्याकडून राजधर्म, मोक्षधर्म आणि आपद्धर्माचं ज्ञान मिळवून घे. त्यानंतर श्रीकृष्ण स्वतः पांडवांना घेऊन भीष्म पितामहांकडे गेले. आपल्याला माहीत असेल की पितामह भीष्म हे एकूण सुमारे 58 रात्री बाणांच्या शरशयीवरती त्या जिवंत राहिले होते. युद्ध संपल्यानंतर अनेक आठवड्यांनी जेव्हा सूर्य उत्तरायणात प्रवेश करता झाला तेव्हा माघ शुद्ध अष्टमी, ज्याला आपण आता भीष्म अष्टमी म्हणतो, त्या शुभ दिवशी त्यांनी आपला प्राण सोडला. तर भीष्म पितामहांना वंदन केल्यानंतर राजा युधिष्ठिरांनी त्यांच्यासमोर मानवी जीवनाचं कल्याण करणाऱ्या आणि मनातला संभ्रम दूर करणाऱ्या 6 मुख्य शंका म्हणजे प्रश्न उपस्थित केले. ते प्रश्न विश्वसात आमच्या सुरुवातीला येतात. किमेकं दैवतल्लोके या जगात सर्वांचं मिळून एकच परमश्रेष्ठ असा देव कोण आहे? दुसरं, किं वाप्यकं परायणम्, या जगात मनुष्यासाठी सर्वोच्च आश्रयस्थान असं कोणतं आहे? तिसरा, स्तवंतः कंकमरचंतः प्राप्तीर्मानवा शुभम, कोणाचं गुणगान म्हणजे स्तुती केल्याने आणि कोणाची पूजा केल्याने मानवाचं कल्याण होतं? को धर्म सर्वधर्माणां भवतः परमोमतः, सर्व धर्मांमध्ये म्हणजे कर्तव्य कर्मांमध्ये तुमच्या मते सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता आहे? आणि किंज पन्मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात, कोणत्या नामाचा जप केल्याने मनुष्य या जन्ममरणाच्या संसाररूपी बंधनातून मुक्त होऊ शकतो? ते युधिष्ठिराचे हे प्रश्न ऐकून भीष्म पितामहांनी त्याला अत्यंत प्रेमाने उत्तर दिलं. ते म्हणाले, सर्व धर्मांमध्ये भगवान विष्णूंची भक्ती आणि त्यांचं नामस्मरण हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. तो सर्वव्यापी अनंत आणि सृष्टीचा चालक आहे, त्या परमेश्वराची स्तुती करणं हाच दुःखातून सुटकेचा एकमेव मार्ग आहे. मग त्यानंतर पितामह भीष्मांनी भगवान विष्णूंच्या दिव्य अशा 1000 नावांचा, ज्याला आपण सहस्त्र नाम म्हणतो, त्याचा उपदेश युधिष्ठिरांना केला. विशेष म्हणजे ज्यावेळी पितामह भीष्म हा उपदेश करत होते विष्णू सहस्त्रनामाचा, तेव्हा साक्षात भगवान विष्णू म्हणजे भगवान श्रीकृष्ण, जे विष्णूंचाच अवतार आहे, तिथे उपस्थित होते. तेव्हा श्रीकृष्णांच्या साक्षीने आणि संमतीनेच भीष्मांनी हे स्तोत्र जगाला दिलं. त्यामुळे याचं विशेष महत्व आहे की श्रीकृष्णाच्या साक्षीने दिलं.
0: मग रचनात्मक दृष्ट्या या दोन्हीमध्ये काय फरक आहे?
1: हा फरक असा आहे, रचनात्मक आणि ते स्वरूप आहे दोघांचं, भगवद्गीता आणि विष्णू सहस्त्रनाम. तर भगवद्गीता ही 18 अध्यायांमध्ये विभागली गेलेली आहे. टोटल किती 700 श्लोक्स आहेत आणि त्याची शैली जी आहे ती संवादात्मक आहे. अर्जुन प्रश्न विचारतोय, शंका उपस्थित करतोय, श्रीकृष्ण भगवान त्याच्या प्रश्नाची उत्तर देतात. अर्जुन नवीन प्रश्न विचारतोय, श्रीकृष्ण भगवान परत उत्तर देतात. आता अशी शैली आहे गीतेची. आणि गीतेमध्ये कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे आणि ध्यानयोग आहे. या सर्व योगांचा समन्वय आपल्याला आढळतो. आणि विष्णू सहस्त्रनाम काय? विष्णू सहस्त्रनाममध्ये 1000 नाव आहेत, अखंड नामांची शृंखला. त्यात कोणी कर्ता क्रियापद काहीही नाही, नुसती नावं नावं नावं, 1000 नावं. त्याची रचना ही स्तोत्र रूपाची रचना आहे. याच्यामध्ये ध्यान श्लोक आहेत, नाममाला आहेत आणि फलश्रुती आहे. यामध्ये भगवंतांच्या गुणांचं, भगवंतांच्या शक्तीचं आणि स्वरूपाचं वर्णन आहे.
0: गीतेतील परमेश्वराची संकल्पना आणि विष्णू सहस्त्रनाम मधील परमेश्वराची संकल्पना यात काही फरक आहे का?
1: हा छान प्रश्न आहे. गीतेतला परमेश्वर म्हणजे कसा आहे? श्रीकृष्ण भगवान सांगतात गीतेमध्ये, 10व्या अध्यायातील श्लोक आहे बघा, अहम सर्वस्य प्रभव, म्हणजे सर्व सृष्टीचा उगम मी आहे. गीतेनुसार परमेश्वर म्हणजे सृष्टी करता आहेत, पालन करता आहेत, संहार करता आहेत आणि सर्वांच्या हृदयात वास करणारे आहेत. ते हे झाले परमेश्वर गीतेमधले. विष्णुस्तानमध्ये परमेश्वर कसे आहेत? पहिला श्लोक आहे विष्णू सहस्त्रनाममधला, ओम विष्णम विष्णु षटकारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूत भावना. तर विश्व म्हणजे संपूर्ण सृष्टी आणि विष्णू म्हणजे सर्वत्र व्यापून राहणारे, सर्व यज्ञांचे भक्ता आणि यज्ञस्वरूप परमेश्वर म्हणजेच व षटकार. भूत म्हणजे भूतकाळ, भव्य म्हणजे भविष्यकाळ आणि भवत म्हणजे वर्तमान काळ, ह्या तिन्ही काळांचे प्रभू. काळाच्या तिन्ही अवस्थांवर ज्यांचं पूर्ण प्रभुत्व आहे ते परमेश्वर विष्णू सहस्त्रनाममध्ये सांगितले गेले आहेत. तर भूतकृत म्हणजे सर्व प्राणीमात्रांची सृष्टीची निर्मिती करणारे, जगातल्या प्रत्येक जीवाचे मूळ निर्माता भगवान विष्णूच आहेत. भूतभृत म्हणजे सृष्टीची निर्मिती केल्यावरती तिचं पालन पोषण करणारे, सर्व जीवांचं अन्न प्राणशक्ती आणि संरक्षण याचे मूळ स्रोत भगवान आहेत. तर ही नावं भगवंतांच्या सर्व व्यापकतेचं दर्शन घडतात. त्यामुळे गीतेतले कृष्ण आणि विष्णुस्थानामधले विष्णू हे एकच परब्रह्म आहे, दोघांचं कार्य एकच आहे, त्यात काहीही फरक नाही आहे. फक्त गीतेत आपण त्यांना श्रीकृष्ण म्हणतो आणि विष्णुस्थानामध्ये आपण त्यांना विष्णू म्हणतो, दोन्ही एकच परब्रह्म आहे, त्यात काहीही फरक नाही आहे.
0: मग गीतेत सांगितलेला कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानो योग याचा विष्णू सहस्त्रनामाशी कसा संबंध लावायचा?
1: आता कर्मयोग गीतेचा मुख्य संदेश काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हा गीतेचा मुख्य संदेश आहे की कर्तव्य कर्म करावं पण फळाची आसक्ती ठेवू नये. विष्णू सहस्त्रनाम सांगतं आपल्याला की भगवंताचं स्मरण केलं की त्यामुळे कर्मशुद्धी होते आणि मनुष्य हळूहळू बंधनातून मुक्त होतो. तर आहे गीतेला कर्मयोग. कर्मशुद्धी करायची असेल तर परमात्म्याचं नाव घ्या. गीतेला कर्मयोग म्हणजे कर्म करा आणि फळाची आसक्ती ठेवू नका. दोघांचा उद्देश एक आहे, कर्मशुद्ध आणि बंधनातून हळूहळू मुक्तता. भक्तियोग, गीतेतली जी भक्ती आहे, आता 12वा अध्याय आपल्याला माहिती आहे भक्तियोगालाच पूर्णपणे समर्पित आहे. श्लोक नंबर 19 ते 13 ते 19 याच्यामध्ये आदर्श भक्तांचे 39 गुण परमात्म्याने सांगितले. द्वेषरहित असावा, अद्वेष्टासर्व भूतानां मैत्र करुणैव च, इथपासून सुरुवात करतात ते. द्वेषरहित असावा, दयाळू, क्षमाशील, नम्र, संतुष्ट, हे आदर्श भक्तांचे गुण सांगितलेत. आणि विष्णू सहस्त्रनाममधली भक्ती म्हणजे 1000 नावांपैकी प्रत्येक नाव हे भक्तीचं साधन आहे. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम पूर्ण भक्तिरूपच आहेत. या नावांच्या जपानी भगवंतांशी आपला प्रेमसंबंध निर्माण होतो आणि आपल्या भक्तीतली उत्कटता वाढत जाते. तर हा झाला भक्तियोग गीतेतला आणि विष्णू सहस्त्रनाममधला. आता ज्ञानयोग. गीतेमध्ये आपण आत्मा, प्रकृती, पुरुष, माया, ब्रह्म यांचं तात्विक विवेचन ऐकतो सूक्ष्म भवनांकडनं. विष्णू सहस्त्रनाममध्ये हीच नावं, हीच तत्व विष्णू भगवानांच्या नामातून त्यांच्या माध्यमातून मांडली गेली आहे. उदाहरणार्थ सत्य हे विष्णूचं नाव आहे, ज्ञानम हे विष्णूचं नाव आहे, अनंत हे विष्णूंचं नाव आहे, अच्युत हे विष्णूंचं नाव आहे. तर अशा नावातून परमात्म्यांचं तत्वज्ञान व्यक्त होतं. त्यामुळे गीतेतलं तात्विक विवेचन हे विष्णूंच्या अनेक नावांमधून कसं प्रत्यक्ष प्रकट होतं हे आपल्याला दिसतं. पण त्यासाठी त्या दिव्य नावांचा सखोल अर्थ जाणायला पाहिजे आणि त्यावर मनन, चिंतन, ध्यान आवश्यक आहे.
0: तुम्ही आता म्हणताय मनन, चिंतन, ध्यान ध्यान आवश्यक आहे, तर मग विष्णू सहस्त्रनामावर ध्यान कसं लावावं?
1: हा, कुठलंही स्तोत्र किंवा कुठलाही संदेश परमात्म्याचा आत्मसात करत असेल तर ध्यानासारखा दुसरा उपाय नाही. विष्णू सहस्त्रनाम हे फक्त स्तोत्र नाही आहे तर भगवान विष्णूंच्या 1000 दिव्य गुणांचं आणि स्वरूपांचं वर्णन आहे. त्याचं पठण करताना किंवा ऐकताना आपण ध्यान केलं तर मन अधिक एकाग्र होतं आणि भक्ती आपली अधिक गहिरी होते. तर ध्यान करण्याचे सोपे पायरे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शांत जागा निवडायची. सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा, काही दीर्घ श्वास घेऊन मन शांत करा. मग भगवान विष्णूंचं स्वरूप डोळ्यासमोर आणा. मनात भगवानचं विष्णूंचं सुंदर रूप उभं करा. शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले भगवान विष्णू, पितांबर परिधान केलेले भगवान विष्णू, वैजयंती माळा गळ्यात परिधान केलेले भगवान विष्णू आणि क्षीरसागरावरती शेषशय्येवरती विराजमान झालेले भगवान विष्णू, हे आपलं मनात रूप जितकं स्पष्ट दिसेल विष्णूंचं तितकंच आपलं ध्यान अधिक प्रभावी होतं. नंतर नाम आणि रूप यांची सांगड घालायचा प्रयत्न करा. विष्णू सहस्त्रनाममधला कुठलाही श्लोक घ्या, सगळी नावच नाव आहे त्याच्यामध्ये. तर अनेक लोक ध्यानासाठी सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रभावी श्लोक असा मानतात की शांताकारम. हा श्लोक, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनयोगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. तर ध्यानासाठी हा श्लोक विशेष का आहे? आणि एका श्लोकामध्ये भगवान विष्णूचं संपूर्ण ध्यानरूप याचं वर्णन आलंय. शांताकारम म्हणजे परमशांतीचे मूर्त स्वरूप आहे भगवान विष्णू. भुजग शयनम शेषनागावरती विश्रांती घेणारे भगवान विष्णू. पद्मनाभम नाभीतून ब्रह्मदेव प्रकट झालेत त्यांच्या. विश्वाधारम संपूर्ण विश्वाचा आधार आहेत भगवान विष्णू. कमलनयनम करुणा आणि प्रेम यांनी भरलेले नेत्र आहेत भगवान विष्णूंचे. योगीवीर ध्यानगम्यम ध्यानाद्वारे त्यांचा अनुभव आपल्याला घेता येतो. योगी लोक ध्यानाद्वारे त्यांचा अनुभव घेतात. योगीवीर ध्यानगम्यम आणि भव भय हरम संसार भय दूर करणारे भगवान विष्णू. तर ध्यान करताना या प्रत्येक नावावरती 10 ते 15 सेकंद मन स्थिर ठेवलं तरी मन हळूहळू शांत होतं. नंतर नामजपात आपलं मन विलीन करायचं आहे. हळूहळू शब्द उच्चारायचे आहेत, अर्थ मनात साठवायचा आहे आणि भगवानचं स्वरूप एकरूप होऊ द्यायचं आहे. मन भटकतं ध्यानात बसतं की तर प्रेमाने पुन्हा त्याला नामाकडे आणायचं. त्या तर या टोकावरची ध्यान आपण लावू शकतो. काही काही लोक तर भगवान विष्णूच्या एका नावावरती ध्यान लावतात. आता नारायण, नारायण हा भगवान विष्णूचा अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध नाव आहे. या नावाचे अनेक गुण आणि सुंदर अर्थ शास्त्रांना सांगितले गेले. नारायण या एका नावावर पण आपण ध्यान लावू शकतो. नारायणचा पहिला अर्थ सांगितला जातो नार अधिक अयन म्हणजे नारायण. नार म्हणजे सर्व जीव प्राणी चेतन प्राणी आणि अयन म्हणजे आश्रय निवासस्थान अंतिम ध्येय. म्हणून नारायणचा अर्थ झाला सर्व जीवांचं अंतिम आश्रयस्थान असलेले परमेश्वर म्हणजे भगवान विष्णू. जसे सगळ्या नद्या शोष समुद्र जाऊन मिळतात तसेच सर्व जीव शेवटी नारायणालाच प्राप्त होतात. नारायणाचा दुसरा अर्थ आहे जलात निवास करणारे. विष्णुपुराणात एक अर्थ सांगितला आहे नार म्हणजे जल पाणी आणि अयन म्हणजे निवासस्थान. सृष्टीच्या आरंभी सर्वत्र जलच जल होतं. त्या आद्य जलावर भगवान विष्णू योग निद्रेत विराजमान होते. म्हणून नारचा नारायणचा अर्थ झाला जो आद्य जलामध्ये निवास करतो तो नारायण भगवान विष्णू. तिसरा अर्थ आहे सर्वांच्या हृदयात वास करणारे. उपनिषदांच्या दृष्टीने पाहिलं तर प्रत्येक जीवाच्या हृदयात आत्मरूपाने विराजमान आहेत तो नारायण. आपण ज्यांना बाहेर शोधतो ते आपल्या अंतर्यामीतच असतात वास करतात. तर भगवंत भक्तांसाठी नारायण नावाचा अर्थ म्हणजे नारायण हे नाव उच्चारताना अशी भावना ठेवावी मनामध्ये की तूच माझा आधार आहे, तूच माझं रक्षण करणार आहे, तूच माझं अंतिम ध्येय आहे आणि तूच माझ्या हृदयात बसलेला आहे. ते नारायणाचे अर्थ जे आहेत जे आपण आत्ता बोललो ते मनात साठवायचे ध्यानात बसतगी. मग शांताकारांवरती ध्यान लावा किंवा नारायणावरती ध्यान लावा, शेवटी काही क्षण मौन धरायचं आणि पठण पूर्ण झालं की 2 ते 5 मिनिटं शांत बसायचं. जी मनाची शांतता आहे ती जास्ती दृढ व्हावी द्यायची. भगवानांची उपस्थिती हृदयात अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे विष्णू सहस्त्रनामावरती ध्यान लावायचं मुख्य सूत्र असं आहे की आधी परमात्म्यांचं नाव घ्यायचं. विष्णू सहस्त्रनाममधली जी नावं आहेत ती त्याचा अर्थ जाणून घ्यायचा. त्या अर्थात मध्ये परमात्म्यांच्या ज्या गुणांचं वर्णन आहे ते गुण आपल्या मनात साठवायचे. त्या गुणांच्या अनुरूप त्यांचं जे रूप आहे ते डोळ्यासमोर आणायचं आणि मग भगवंताची अनुभूती घ्यायची. हा क्रम ध्यानात ठेवला आपण तर विष्णू सहस्त्रनामाचं पठण हे केवळ उच्चारण न राहता शब्दोच्चार न राहता एक महान अशी आध्यात्मिक साधना बनत. त्या नामाचं स्मरण करायचं, गुणांचं चिंतन करायचं आणि भगवंतांवरती प्रेम, हेच विष्णू सहस्त्रनामच्या ध्यानाचं सार आहे.
0: हे ध्यानाचा तुम्ही किती सुलभ आणि सुंदर मार्ग दाखवलाय दादा आम्हाला. हे ध्यान मी नक्की करून बघणार आहे. पण पुढे गीतेत आणि विष्णू सहस्रनामात धर्म आणि नैतिकता, विश्वरूप दर्शन, नाम महिमा असे विषय कुठे कुठे आले आहेत?
1: हा आता गीतेमध्ये आणि विश्वस्तामध्ये धर्म आणि नैतिकता, गीतेचा आधार धर्म आहे हो. गीता शिकवते की सत्य धर्म काय आहे, कर्तव्य धर्म काय आहे, संयम काय असतो, त्याग काय असतो, सेवा काय असते. आता विष्णुसदामध्ये हेच गुण ज्यांनी प्राप्त आहे ज्यांना अशा भगवान विष्णूची नावं ती आहे. त्यांचं नाव आहे धर्माध्यक्ष. विष्णुसदामध्ये त्यांचं नाव आहे धर्माध्यक्ष, धर्मगुप म्हणजे धर्माचे आधार, सत्य धर्मा हे त्यांचं नाव आहे. तर गीतेचे तत्व शिकवते ती सगळी तत्व विष्णूंच्या नामात त्यांनी धारण केलेली आहेत. धर्माध्यक्ष, धर्मगुप्त, सत्यधर्मा ही सगळी नावं धर्माचं महत्व स्पष्ट करणारी आहेत. आता गीतेतलं आणि विष्णू सदामधलं विश्वरूप दर्शन जे आहे 11व्या अध्यायात श्रीकृष्ण भगवानांनी अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलं. त्या विश्वरूपाला अनुसरून जी विष्णू सहस्त्रनामाचं नावं आहेत ती अनेक आहेत. विश्वम, सर्व, अनंत ही विष्णूंची नावं आहेत. ही नावं त्याच विश्वरूपाची आठवण करून देतात. आता गीतेतलं विष्णू आणि विष्णुसहस्त्रनामातला जो नाम महिमा आहे, जसं आपण बोललो विष्णू सहस्त्रनामाचा मुख्य आधार म्हणजे नामस्मरण आहे. विष्णू सहस्त्रनामाचं पठण म्हणजे नामस्मरणच आहे. विष्णूंचं अखंड नामस्मरण 1000 नावांचं. आणि गीतेत भगवान म्हणतात सततं कीर्तयंतो माम, 9व्या अध्याय श्लोक आहे की म्हणजे सतत भगवान नामाचं कीर्तन करणं. गीतेने उपदेश केला आपल्याला आणि विश्वस्तनामध्ये आपण तेच करतो. सततं कीर्तयंतो माम करतो, भगवंताचं स्मरण करतो. म्हणजे दोन्ही विष्णू सत्ताम आणि गीता हे नामस्मरणाचं महत्व अधोरेखित करतात. गीतेत सांगितले सततन कीर्तन तमाम आणि विष्णुसामध्ये आपण तेच करतो नामस्मरण. त्यामुळे दोन्ही जे आहे दोन्ही महाभारतातले आहेत, दोघांचे ग्रंथ दोन्ही महाभारताच्या भाग आहेत, विष्णुस्तम आणि गीता. दोन्ही मधलं परमेश्वर एकच आहे. गीतेतला कृष्ण आणि सहस्रनामातले विष्णू हे एकच परब्रह्म आहे. भक्तीचं महत्व, दोन्ही भक्तीला सर्वोच्च स्थान देतात आणि दोघांचं मोक्ष हे अंतिम ध्यान ध्येय आहे. मानवी जीवनाचे अंतिम लक्ष मोक्ष, गीता किंवा विष्णू सहस्रनाम दोघांचे अंतिम ध्येय तेच आहे मोक्ष. दोन्ही धर्माचा पुरस्कार करणार आहेत, दोन्ही धर्म पालनावरती भर देतात. तर थोडक्यात, गीता ही तत्वज्ञान प्रधान आहे, कृष्णत्व रूपात आहेत, कर्म ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय साधणारी आहेत, आणि विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र प्रधान आहे, नामस्मरणावर भर आहे आणि भक्ती आणि कृपा प्राप्तीचा मार्ग आहे तो.
0: छान सांगितलं दादा. पण आता नेहमीच प्रश्न जो येतो तो की खूप भगवद्गीता आणि विष्णू सहस्त्रनाम हे खूप पूर्वी सांगितलेलं आहे, मग आजच्या या आधुनिक काळामध्ये समाजाला म्हणजेच विद्यार्थी, व्यावसायिक, कुटुंब, घरातले वरिष्ठ नागरिक यांना विष्णू सहस्त्रनाम व गीतेची साधना कशी किंवा किती महत्वाची आहे हे थोडं आम्हाला सांगा ना.
1: हो, खूप महत्वाची आहे. विद्यार्थ्यांसाठी गीता फार महत्वाची आहे, कारण गीता आपल्याला शिकवते एकाग्रता, मनाची एकाग्रता कशी करावी. 6व्या अध्यायात आपण शिकतो आत्मसे योगात, ते एकाग्रता आणि ध्येयवाद हे विद्यार्थ्यांना शिकण्यासारखं गीतेतनं. आणि विष्णुसहस्त्रनामातनं स्मरण शक्ती कशी वाढवावी, मानसिक शांती कशी प्राप्त करावी हे विष्णुसहस्त्रनाम शिकवतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विष्णुसहस्त्रनाम आणि गीता जरूर अभ्यास करावा. व्यावसायिक लोक असतात, त्यांच्यासाठी गीता कर्मयोग शिकवते आणि नेतृत्व कसं करावं हे शिकवते. विष्णू सहस्त्रनाम त्यांना शिकवतं की तणावमुक्त राहून कर्म कसं करावं, तणावमुक्ती शिकवते सहस्त्रनाम. कुटुंबांसाठी भगवद्गीता कुटुंबाची जबाबदारी कशी पार पाडावी हे शिकवतं. आणि विष्णू सहस्त्रनाम घरामधलं वातावरण भक्तिमय कसं ठेवावं हे शिकवतं. सिनियर सिटिझन जे असतात, ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यासाठी दोन्ही ग्रंथ, भगवद्गीता काय किंवा विष्णू सहस्त्रनाम काय, अंतर्मुखता शिकवतात की बाह्य जग खूप बघितलं, आता अंतर्मुख व्हा, ईश्वर स्मरण करा आणि मोक्ष मार्गावरती चालू लागा. तर अंतर्मुखता, ईश्वर स्मरण आणि मोक्ष मार्ग हे तिन्ही गोष्टी ज्येष्ठ नागरिकांसाठी गीताही शिकवते आणि विष्णू सहस्त्रनामही शिकवतात. तर निष्कर्ष असा आहे की भगवद्गीता आणि विष्णू सहस्त्रनाम हे सनातन धर्मातले दोन परस्पर पूरक असे आध्यात्मिक ग्रंथ आहेत. भगवद्गीता आपल्याला शिकवते की आपण कोण आहोत, आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, काय प्राप्त करायचं जीवनात आपल्याला आणि मोक्ष कसा मिळवायचा. विष्णू सहस्त्रनाम शिकवतं आपल्याला की परमेश्वराचं अखंड स्मरण कसं करावं, आपली परमेश्वर भक्ती कशी वाढवावी आणि ईश्वर कृपा कशी प्राप्त करावी. त्यामुळे गीता म्हणजे अध्यात्माचं शास्त्र आहे आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणजे त्या अध्यात्माचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचं साधन आहे. एक शास्त्र आहे आणि दुसरं ते अनुभव घेण्याचं साधन आहे. ज्ञानरूपी गीता आणि भक्तिरूपी विष्णू सहस्त्रनाम यांचा समन्वय साधणारा साधक जीवनामध्ये शांती, समाधान, धर्मनिष्ठा आणि अखेरीस मोक्ष प्राप्त करू शकतो. म्हणूनच गीता आणि विष्णू सहस्त्रनाम हे दोन वेगळे ग्रंथ नसून एकाच परम सत्याचे तत्वज्ञान आणि उपासना. गीता हे तत्वज्ञान आणि विष्णू सहस्त्रनाम हे उपासना, या दोन्ही रूपातलं त्याच परमात्म्याचं दिव्य प्रकटीकरण आहे.
0: दादा, गीता व विष्णू सहस्त्रनाम या दोन्ही ग्रंथात जी समान नावं आली आहेत त्यांचा परस्पर संबंध उदाहरण देऊन आम्हाला सांगता का? खर तर अजून बरेच प्रश्न विचारायचे आहेत, पण वेळेअभावी सध्या इथेच थांबूया. पण पुढील रविवारी ह्याविषयी अजून माहिती जाणून घेऊया. विकास दादा, तुम्ही आज आकाशवाणी सिडनीसाठी वेळ दिलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मी योगिता कुलकर्णी आज ह्या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील रविवारी याच केंद्रावर. नमस्कार.
2: योगिता आणि विकास दादा, तुमच्या माहितीबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. भगवद्गीता आणि विष्णू सहस्त्रनाम यांच्या परस्पर संबंधाविषयी तुम्ही आम्हाला खूप छान माहिती सांगितलीत आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी आम्ही निश्चितच उत्सुक आहोत. धन्यवाद. श्रोतेहो, कार्यक्रमात पुढे आपण ऐकूया एक गाणं आणि त्यानंतर सिडनी डायरी.

0: नमस्कार श्रोते हो, मी अपर्णा बक्षी आजची सिडनी डायरी सादर करते. आजच्या सिडनी डायरीमध्ये ऐकूया काही स्थानिक बातम्या आणि काही रंजक माहिती. ऑज अलर्ट एमर्जन्सी वॉर्निंग सिस्टम. ऑज अलर्ट ही ऑस्ट्रेलिया सरकारची नवीन राष्ट्रीय आपत्कालीन इशारा प्रणाली असून अलीकडेच तिची देशव्यापी यशस्वी चाचणी घेण्यात आली. या प्रणालीद्वारे जंगलातील आग, पूर, चक्रीवादळ किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत प्रभावित भागातील नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर तात्काळ आणि अचूक इशारे पाठवता येणार आहे. चाचणीत सुमारे 94% मोबाईल टॉवर्सवरून इशारे यशस्वीरित्या प्रसारित झाल्याचे सरकारने सांगितले आहे. ही प्रणाली 2026 कार्यान्वित होणार असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे जीव व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी ती महत्त्वाची भूमिका बजावेल. NSW-मधील ICAC अर्थात इंडिपेंडेंट कमिशन अगेन्स्ट करप्शन ही सरकारची स्वतंत्र भ्रष्टाचाराविरोधी संस्था आहे. सध्या ऑपरेशन रॉझनी अंतर्गत NSW लिबरल पक्षाशी संबंधित कथित बेकायदेशीर राजकीय देणग्या, पक्षातील गटबाजी आणि निधी उभारणीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. ह्या चौकशीत अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून काही राजकीय नेत्यांची नावेही चर्चेत आली आहे. मात्र चौकशीत एखाद्याचे नाव येणे म्हणजे ती व्यक्ती दोषी आहे असं मानलं जात नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर ICAC अहवाल सादर करून आवश्यक असल्यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिफारसी करेल. ह्या प्रकरणाकडे संपूर्ण ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले असून येत्या काही आठवड्यात महत्त्वाचे निष्कर्ष समोर येण्याची शक्यता आहे. मराठी असोसिएशन सिडनी इंक अर्थात मासीतर्फे 15 ऑगस्ट रोजी कालिदास जयंतीनिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाकवी कालिदास यांच्या साहित्य, संस्कृत भाषा आणि भारतीय सांस्कृतिक वारशाला अभिवादन करणाऱ्या ह्या कार्यक्रमात साहित्य, काव्य, संगीत आणि सांस्कृतिक सादरीकरणांचा आस्वाद घेता येतो. या सुंदर उपक्रमाला उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्या. अधिक माहितीसाठी मासीच्या कार्यकारिणीशी संपर्क साधा किंवा मासी फेसबुक पेजलाही भेट देऊ शकता. हा कार्यक्रम 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 वाजता पेनंथ हिल्स कम्युनिटी सेंटर सिडनी इथे आयोजित केला जात आहे. प्रवेश शुल्क मासी सदस्यांसाठी $20 आणि गैर सदस्यांसाठी $25 ठेवण्यात आला आहे. लग्नपंचमी हे हास्य, प्रेम, भावना आणि नात्यातील गोडवा यांची सुंदर मेजवानी देणारे लोकप्रिय मराठी नाटक प्रथमच ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे रंगणार आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, मधुगंधा कुलकर्णी आणि सुनील अभ्यंकर यांच्या प्रभावी अभिनयाने सजलेले हे नाटक हलक्या फुलक्या विनोदातून नात्यातील समजूतदारपणा, सहजीवन आणि प्रेमाचे नाजूक रंग उलगडतो. मराठी रसिकांसाठी हा आनंद, हास्य आणि भावनांनी भरलेला एक अविस्मरणीय रंगमंचीय अनुभव ठरणार आहे. दिनांक शनिवार 8 ऑगस्ट 2026 दुपारी 3:30 UNSW सायन्स थिएटर, युनिव्हर्सिटी मॉल, केन्सिंग्टन. ऑस्ट्रेलियाच्या ब्युरो ऑफ मेटेरॉलॉजीने ह्यावर्षी वसंत ऋतूमध्ये म्हणजे स्प्रिंगमध्ये देशातील अनेक भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः न्यू साऊथ वेल्स पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये कोरड्या वातावरणामुळे जंगलातील आगींचा म्हणजेच बुशफायर धोका वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून स्थानिक आपत्कालीन सेवांच्या सूचना पाळाव्यात आणि आवश्यक ती आगप्रतिबंधक तयारी करून ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. आजचे कमाल तापमान 21 डिग्री व किमान तापमान 6 डिग्री असे असून येणाऱ्या आठवड्यात आपल्याला लख सूर्यप्रकाश आणि तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. आता ऐकूया आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या घटना व गोष्टी. 2 ऑगस्ट 1776 रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्य घोषणापत्रावर अर्थात डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्स मध्ये बहुतेक प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या करून ब्रिटिश सत्तेपासून स्वतंत्र राष्ट्र होण्याचा ऐतिहासिक निर्णय अधिकृतपणे मान्य केला. या घोषणापत्राने स्वातंत्र्य, लोकशाही आणि समान हक्क ह्या मूल्यांचा पाया घातला. हा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असून आधुनिक लोकशाहीच्या प्रवासाला नवी दिशा देणारी आणि जगभरातील स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा देणारी ऐतिहासिक घटना म्हणून ओळखला जातो. 2 ऑगस्ट 1980 रोजी भारताचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशातील संगीतप्रेमींवर शोककळा पसरली. रफी यांनी हिंदीसह मराठी, पंजाबी, बंगाली, गुजराती आणि अनेक भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली. 14वी का चांद, बहारो फूल बरसाओ आणि ये रश्मी जुल्फे यासारखी त्यांची अजरामर गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. आपल्या मधुर आवाजामुळे आणि अप्रतिम गायकीमुळे ते भारतीय संगीत विश्वातील सर्वश्रेष्ठ गायकांपैकी एक मानले जातात आणि त्यांचे संगीत आजही नव्या पिढीला प्रेरणा देतात. तर ह्याचबरोबर मी आजची सिडनी डायरी संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी ह्याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद अपर्णा. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत आपले वेद या मालिकेचा पुढचा भाग, जो सादर करत आहेत योगिनी लेले आणि श्रद्धाताई परांजपे. कार्यक्रम चालू करण्याआधी आपण ऐकूया एक गाणं आणि नंतर ऐकूया आपले वेद या मालिकेचा पुढचा भाग,

0: नमस्कार श्रोते हो, मी योगिनी लेले आपल्या सगळ्या श्रोत्यांचं आजच्या या कार्यक्रमात मी स्वागत करते. श्रोते हो, आपण आपले वेद ही जी मालिका सुरू केली आहे त्या मालिकेचा आजचा हा 14वा भाग आणि श्रद्धाताई परांजपे आपल्याला आपल्या ऋग्वेदाबद्दल आणि वेदांबद्दल सुद्धा आपल्याला खूप छान माहिती सांगतायत. तर मागच्या भागात आपण पूषण देवता आणि पर्जन्य देवता यांच्याबद्दल माहिती घेतली. तर आता आजच्या भागात आपण श्रद्धाताईंकडून मरुदगण या देवतांविषयी माहिती घेणार आहोत. तर श्रद्धाताई, मी आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार.
1: धन्यवाद।
0: तर श्रद्धाताई, तुम्ही म्हणाला होतात की पुढच्या भागात आपण मरुदगणांबद्दल माहिती घेणार आहोत, तर
1: बरोबर।
0: तुम्ही काय सांगाल आम्हाला मरुदगणांविषयी?
1: आपण अगदी सुरुवातीला जेव्हा देवता सूक्तांचा उल्लेख केला होता, तेव्हा त्यांचा थोडक्यात आपण सुरुवातीला परिचय केला, तेव्हा मी असा उल्लेख केला होता की वेदातल्या बहुसंख्य देवता या निसर्गाशी निगडीत देवता आहेत। निसर्गातल्या शक्तींनाच त्यांनी देवत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं। जसं आपण पाहिलं, अग्नी ही देवता पाहिली, किंवा मागच्या वेळी आपण पर्जन्य ही देवता पाहिली, उषेसारखी देवता पाहिली, सूर्य या देवतेचं स्वरूप आपण जाणून घेतलं। या सगळ्या निसर्गातल्या शक्तींना त्यांनी देवत्व दिलेलं, त्यांची स्तुती केलेली आपल्याला दिसून येते। तसंच निसर्गातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे वारा, वायू आपण ज्याला म्हणतो, त्याचं वेदामध्ये जी वर्णन केलेलं आहे, जे वर्णन केलेलं आहे त्याला मरुद्गण असं म्हणतात। आता मरुद्गण आणि वायू हे एक आहेत का दोन आहेत याबद्दल पुन्हा आपल्याला काही मतमतांतर आढळतात। ऋग्वेदामध्ये जे काही मरुद्गणाचं वर्णन येतं ते पाहता आपण ज्याला साधा वायू म्हणतो, म्हणजे पंचमहाभूतातलं वायू तत्व असं ज्याला पुढे म्हटलं जातं, त्या वायूपेक्षा हे मरुद्गण आपल्याला वेगळ्या रूपामध्ये आढळतात। पण यजुर्वेदामध्ये मात्र पुढे मरुद्गण आणि वायू हे वेगळे नाहीत असा एक संदर्भ आपल्याला आढळतो, आणि नंतर मात्र मरुद्गण आणि वायू ह्यांचं वेगळे पण आपल्याला दिसत नाही। पण केवळ ऋग्वेदाचा विचार केला आपण तर ऋग्वेदामध्ये वायू आणि मरुद्गण हे वेगळे आहेत असं त्यांनी मानलेलं आहे। मरुद्गण, आपण मारुती हा शब्द पुढे वापरतो, पहा, मरुत म्हणजे वारा, त्याचा मुलगा मारुती। म्हणजे पुढे मात्र रामायण महाभारत या ग्रंथात किंवा पुराणांमध्ये मरुत आणि अगदी पुढे अभिजात संस्कृतात देखील आपल्याला मरुत हा शब्द साधा वारा या अर्थाने वापरलेला, वायुदेवता या अर्थाने वापरलेला दिसतो। पण ऋग्वेदाचा प्राधान्याने विचार जर आपण केला तर तिथे मात्र हे मरुद्गण म्हणजे एक झंझावात, ज्याला आपण म्हणतो चक्रीवादळ जेव्हा येतं, तो जो वारा आहे, सोसाट्याचा वारा, की जो वारा सुटला की माणसाला भीती वाटते, त्याचं भयानक असं जे रूप आहे त्याला ऋग्वेदामध्ये मरुद्गण असं म्हटलेलं आहे। गण म्हणजे समूह, कारण एक वारा असं नाहीये ना, आपण म्हणू शकत नाही। जसं पाणी, पाण्याचा एक थेंब असा आपल्याला मोजता येतो का? नाही मोजता येत। त्यामुळे पाणी हे जसं, ही संज्ञा जशी आपण समूह या अर्थाने वापरतो त्याप्रमाणे वारा सुद्धा त्याचा एक दोन असं आपल्याला वर्गीकरण दाखवता येत नाही। मुळात वारा आपण दाखवूच शकत नाही, पण ते समूहानी राहतात ही कल्पना आपल्याला केवळ ऋग्वेदात नाही, ती सगळ्याच वेदामध्ये त्यांना गण समूहातच त्यांचं वर्णन आलेलं आहे, आणि म्हणून त्यांना मरुद्गण अशी संज्ञा त्यांना दिलेली आहे। म्हणजे थोडक्यात काय आहे तर ते समूहानी राहणारी एक देवता आहे। मरुद्गण ही जी समूहानी राहणारी देवता आहे, तर यास्काचार्य यांचा हा निरुक्त नावाचा जो ग्रंथ आहे वेदाचा अर्थ लावण्याच्या दृष्टीने या यास्काचार्यांच्या निरुक्त ग्रंथाचं महत्व हे फार मोलाचं आपल्याला मानावं लागतं. कारण या यास्काचार्यांनी अनेक वेदातल्या शब्दांचा अर्थ लावायचा प्रयत्न केला. किंबहुना मी म्हणेन अगदी पारिभाषिक भाषेत बोलायचं तर अर्थापेक्षा त्या शब्दाची व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न यास्काचार्यांनी केला. मग यास्काचार्यांच्या मते हे मरुत हा शब्द कसा तयार झाला, तर ते असं म्हणतात की मरुत गण हे कसे आहेत, रव म्हणजे आवाज करणे. आपण सूर्याचं रवी हे नाव जे आपल्याला माहितीये त्याच्यामध्ये देखील हाच धातू आहे, आवाज करणे या अर्थाचा. आणि म्हणून त्यांचा जो त्यांची जी व्युत्पत्ती दिलेली आहे ती म्हणजे गर्जना करणारे, यावरून तो मरुत असा शब्द तयार झालेला आहे असं यास्काचार्य म्हणतात. बघा, साधा वारा हा कधी गर्जना करत नाही, तो आवाज करत नाही. सोसाट्याचा वारा हे जे मी मगाशी बोलले होते त्याचंच बरोबर वर्णन त्या अर्थानेच इथे यास्काचार्यांनी या मरुत या शब्दाची व्युत्पत्ती दिलेली दिसून येते. मगाशी मी उल्लेख केला की हे समूहाने राहणारी दैवता आहे. मग मरुतांची संख्या किती आहे, तर आपल्याला वेगवेगळे वेगवेगळे संदर्भ त्या संदर्भामध्ये आढळतात. ऋग्वेदामध्ये एका ठिकाणी म्हणजे ऋग्वेदाच्या 8व्या मंडलामधलं एक मरुद गणांचं सूक्त आहे, तिथे त्यांना असं म्हटलेलं आहे की त्या मरुद गणांची संख्या ही 63 आहे, त्रिषष्टी असं त्यांना म्हटलेलं आहे. किंवा त्रिषष्टी म्हणजे 63 नाही, सॉरी, त्रिषष्टी याचा अर्थ होतो 180, म्हणजे 60 × 3. खर तर संस्कृतच्या नियमानुसार त्रिषष्टी म्हणजे 63 असाही अर्थ होतो, पण इथे मात्र त्रिषष्टी म्हणजे 3 × 60, म्हणून 180 अशी ही संख्या या मरुद गणांची इथे सांगितलेली आपल्याला दिसून येते. काही ठिकाणी आपण जर उल्लेख पाहिला तर काही ठिकाणी ते त्रिसप्त आहेत. त्रिसप्त म्हणजे पुन्हा एकदा इथे 3 × 7 म्हणजे 21 अशी संख्या या मरुद गणांची सांगितलेली आपल्याला दिसून येईल. अथर्व वेदात देखील, मगाशी मी जो उल्लेख केला तो ऋग्वेदातला होता, तसा अथर्व वेदात देखील त्यांना त्रिशप्तासहा असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर त्यांची संख्या 21 सांगितलेली आहे. यजुर्वेदात देखील आपल्याला मरुद गणांची संख्या 21 ऐवजी त्यांनी थोडा बदल त्यात आपल्याला आढळतो आणि त्यांची संख्या 27 सांगितलेली आहे. आणि काही ठिकाणी मात्र मरुतांची जी संख्या आहे मरुत देवतेची ती 7 च्या पटीमध्ये वाढत वाढत वाढत पुढे त्यांची संख्या क्रमाने 7, 14, 21, 28, 35 आणि 42 अशी आहे असा उल्लेख. हा उल्लेख आपल्याला ऋग्वेदात जरी आढळत नसला, म्हणजे 7 च्या पटीत 21 ही संख्या आढळते पण बाकी संख्या जरी ऋग्वेदात आढळत नसली तरी इतर ज्या संहिता आहेत, म्हणजे तैतिरीय संहिता असेल, तैतिरीय ब्राह्मण असेल, शतपथ ब्राह्मण असेल, या सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला या मरुद गणांची संख्या ही 7च्या पटीत पुढे वाढत जाते असा उल्लेख आपल्याला या मरुद गणांच्या संदर्भामध्ये आढळतो. आणि तैतिरीयात तर स्पष्ट तैतिरीय संहितेत तर आपल्याला एक स्पष्ट वाक्य असं मिळतं, पहा, सप्त सप्त ही मारुतो गण. म्हणजे काय, तर मरुद गणांचा समूह हा सप्त सप्त म्हणजे 7-7 याच्यामध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो. आता हे जे मरुद गण आहेत त्या मरुद गणांचं ऋग्वेदात देखील एक अतिशय महत्वाचा उल्लेख आहे की हे मरुद्गण म्हणजे ते त्यांना जणू काही भाऊ म्हटलेलं आहे, आणि यांच्यामध्ये कोणीही श्रेष्ठही नाहीये आणि कोणीही लहान नाही, म्हणजे वयाने मोठा वयाने छोटा असा भेद या मरुद्गणात नाहीये, ते सगळे एकाच वयाचे आहेत असा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतो. अज्येष्ठासो अकनिष्ठास एते संभ्रातरो वावृधुः सौभगाय, असा एक मंत्र, असा एक ऋचेचा चरण आपल्याला ऋग्वेदाच्या

ज्येष्ठासहा म्हणजे ज्येष्ठ नसलेले आणि अकनिष्ठासहा कनिष्ठासहा म्हणजे कनिष्ठ लहान असलेले त्याच्या विरुद्ध म्हणजे अकनिष्ठासहा म्हणजे कनिष्ठ नसलेले असा उल्लेख या मरुद्गणांचा आपल्याला दिसून येतो. आणि एवढंच नाही त्यांच्या जन्माबद्दलही एक उल्लेख आहे की ते अर्थात ते भाऊ असले तरी त्यांचा जन्म वेगवेगळ्या ठिकाणी झाला नाहीये, तर त्यांचा जन्म देखील एकाच ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचं घर देखील हे एकच आहे असा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये एका ठिकाणी आढळतो. आता मगाशी मी उल्लेख केला होता की झंझावात या रूपात ते येतात, सोसाट्याचा वारा, चक्रीवादळ ज्याची माणसाला भीती वाटते, त्यामुळे त्यांचं स्वरूप जे आहे वाऱ्याची झुळूक या रूपामध्ये मरुद्गण आपल्याला ऋग्वेदात कुठेही दिसणार नाहीत. तर झंझावात, सोसाट्याचा वारा या रूपात हे मरुद्गण येत असल्यामुळे त्यांचं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये रुद्र हा त्यांचा पिता आहे असं उल्लेख येतो. कारण का रुद्र, आपण मागे रुद्राबद्दल बोलताना मी हा उल्लेख केला होता पण आज पुन्हा एकदा या संदर्भात करते की शिवाची जी दोन रूप आहेत, एक शिव म्हणजे कल्याणकारक रूप शंकर या नावाने आपण ज्याला ओळखतो आणि दुसरं जे भयानक रूप आहे ज्याला रुद्र असं म्हणतात. रोदयती सर्वम अंतकाले इति रुद्रहा, जो सर्वांना शेवटी रडवतो तो रुद्र. आणि बघा हा जो रुद्र आहे भयानक रूपामध्ये असलेला रुद्र, त्याचा त्यांचे मुलगे असा मरुद्गणांचा जो उल्लेख आहे म्हणून ऋग्वेदात त्यांना रुद्रासहा असं म्हटलेलं आहे, रुद्रियाहा असं म्हटलेलं आहे. याचं कारण म्हणजे त्यांचं असलेलं भयानक रूप आणि रुद्राचं संहारक रूप याचं कुठेतरी एकत्रीकरण केलेलं आपल्याला या वर्णनामध्ये दिसतं. त्यांच्या आईचंही वर्णन येतं, त्यांच्या आईला पृष्णी असं म्हटलेलं आहे. म्हणजे काही अभ्यासक पृष्णी म्हणजे पृथ्वी असा अर्थ करतात, असं वर्णन आपल्याला पृष्णी मातरहा किंवा गो मातरहा असं वर्णन आपल्याला ऋग्वेदामध्ये त्यांच्या आई वडिलांबद्दल दिसतं. आणि एवढंच नाही त्यांचा संबंध हा पाऊस पाडण्याशी आहे, इंद्राला सहाय्य करणारे देव असं जे त्यांचं वर्णन आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे ऋग्वेदात एका ठिकाणी असाही एक उल्लेख आपल्याला दिसतो की विजेच्या हास्यापासून ते निर्माण झाले, ते उत्पन्न झाले आणि कुठतरी क्वचित त्यांना आकाशाचा पुत्र अशी संज्ञा आपल्याला ऋग्वेदामध्ये दिलेली दिसून येते. आता हे जे मरुद्गण आहेत ना, ते मरुद्गण हे अत्यंत तेजस्वी आहेत, त्यामुळे त्यांच्या तेजाचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी दिसून येतो. आणि ते तेजस्वी विभ्राजसहा असा एक संदर्भ आपल्याला त्यांच्याबद्दल दिसतो. आणि ते कशाप्रमाणे तेजस्वी आहेत की अग्नी आणि सूर्य यांच्याप्रमाणे ते तेजस्वी आहेत असं वर्णन आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसतं. मग अशी मी उल्लेख केला की पावसाशी त्यांचा संबंध आहे आणि म्हणून मरुतांबरोबर विजेचं देखील वर्णन आपल्याला ऋग्वेदामध्ये क्वचित दिसतं. म्हणजे ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलातल्या एका सूक्तामध्ये असं जे वर्णन आहे की तिथे त्यांचा संबंध विजेशी जोडलेला आहे. त्या ऋचेचा अर्थ असा आहे की जेव्हा मरुद्गण पृथ्वीवर घृताची वर्षा करतात, घृत इथे घृत याचा अर्थ तूप असा नाही हा, घृत याचा इथे वेदामध्ये या संदर्भात घृत शब्द जेव्हा येतो त्याचा अर्थ पाणी असा होतो. त्यामुळे हे मरुद्गण जेव्हा या पावसाचा
पृथ्वीवर वर्षाव करतात.

0: तेव्हा ही जी वीज आहे ती वीज पृथ्वीकडे बघून हसते असं वर्णन आपल्याला ऋग्वेदातल्या या ऋचेमध्ये आढळतं. पहा, ती ऋचा अशी आहे, अवस्मयंत मरुत पृथिव्याम यदीम घृतम मरुतः प्रश्नुवंती. आणि त्याचबरोबर या मरुद गणांच्या एका आयुधाचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी आढळतो, आणि ते म्हणजे ऋष्टी, ज्याला आपण भाला असं पुढे म्हणतो ना, त्याला वेदामध्ये ऋष्टी असं म्हणतात. आणि अत्यंत तेजस्वी असा भाला त्यांच्या हातामध्ये असतो, आणि म्हणून त्यांना ऋष्टी म्हणतात असं वर्णन त्यांचं ऋग्वेदातल्या अनेक सूक्तांमध्ये त्यांच्या या ऋष्टी नावाच्या आयुधाचं वर्णन आढळतं. अत्यंत तेजस्वी लटाटता असा त्यांचा तो भाला आहे. हे जे वर्णन आहे ना, त्यावर काही अभ्यासकांचं असं मत आहे की हे जे त्यांच्या भाल्याचं वर्णन केलेलं आहे, ते वर्णन म्हणजे त्यांचा जो विजेशी असणारा संबंध आहे, त्या विजेवर विद्युतवर केलेलं हे रूपक आहे असं काही अभ्यासकांचं याबाबत म्हणणं आहे. आणि ते पटण्यासारखं पण आहे, कारण पावसाशी त्यांचा संबंध आहे. पाऊस असताना वीज चमकते, आणि म्हणून ती लटाटती वीज म्हणजे त्यांच्या हातातला भाला असं जे काही विद्वान मानतात ते आपल्याला पटू शकतं. आणि हे जे आहेत मरुद गण, ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातलं जे 85वं सूक्त आहे, तिथे त्यांचं वर्णन केलेलं आहे की स्त्रियांप्रमाणे ते आपल्या अंगावर आभूषण धारण करतात. प्रये शुंभन्ते जनयोन सप्तयहा असं वर्णन आपल्याला ऋग्वेदामध्ये त्यांच्याबद्दल आढळतं. आणि त्यांचा जो रथ आहे त्याचाही उल्लेख आपल्याला वेदामध्ये दिसतो, आणि तो जो रथ त्याचा पुन्हा विजेशी संबंध जोडलेला आहे. विद्युतमय असा त्यांचा रथ आहे. आ विद्युन्मद्भिः मरुतः रथेभिः असा उल्लेख ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातल्या 88व्या सूक्तामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि याची जी चाकं आहेत त्यांच्या रथाची, ती सोन्यानी निर्माण केलेली आहेत. आणि त्यांच्या चाकामध्ये, त्यांच्या रथामध्ये घृत म्हणजे पाणी, पुन्हा एकदा पाण्याचा वर्षाव करणार एक चामड्याचं पात्र किंवा ज्याला आपण पिशवी म्हणू, कोश त्यांच्या त्या रथामध्ये ठेवलेला आहे असा एक उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतो. श्चोतंती कोशा उपवा रथेश्वा, आणि त्यांच्या रथाला घोडी जोडलेल्या आहेत. वृषव व्राता सहा पृशती रयुध्वम असा उल्लेख ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातल्या 85व्या सूक्तामध्ये दिसतो. कधी कधी त्यांच्या रथाला हरिण जोडलेली आहेत असंही वर्णन आपल्याला या मरुद गणांच्या संदर्भातलं दिसतं. म्हणजे अगदी अग्नी इंद्र यांच्याप्रमाणे मरुद गण ही फार महत्वाची देवता जरी नसली तरी देखील इंद्राची सहाय्यक देवता, पाऊस पाडणारी देवता असं जे त्यांचं वर्णन आहे ना, ते अतिशय महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की आपण नंतर आपण मरुद गणांचे जे इतर पराक्रम आहेत, त्यांचं जे इतर वर्णन आहे, ते आपण आपल्या ब्रेक नंतर बघूया.
1: खूपच छान माहिती सांगितली श्रद्धाताई, तर चालेल. आता तुमच्या आवडीचं एक गाणं ऐकूया श्रोते हो आपण, आणि मग परत पुढच्या माहितीला सुरुवात करूयात. आता ऐकूयात एक गाणं.

0: नमस्कार श्रोते हो, परत एकदा तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत. श्रद्धाताई, तुमचंही परत एकदा स्वागत करते.
1: हो, धन्यवाद।
0: श्रद्धाताई, मगाशी तुम्ही जे मरुद गणांचं वर्णन केलं की झंझावाती वादळी वारे असं, तर मग
1: बरोबर।
0: वाऱ्याची झुळूक किंवा एक सुखदायक जो वारा असतो अशासाठी काही वर्णन आहे का ऋग्वेदांमध्ये?
1: आहे ना, म्हणजे ऋग्वेदामध्ये, म्हणजे ऋग्वेदापुरतं बोलायचं झालं तर त्यांनी वायू आणि मरुद्गण या दोन वेगळ्या देवता दाखवलेल्या आहेत, पण मरुद्गणांचं महत्व अधिक अशासाठी आहे, एक तर इथे त्यांच्याबद्दल भीती, ते भीतीदायक आहेत, हा एक त्याच्यामध्ये स्वरूप आपल्याला दिसतं, आणि त्याही पेक्षा महत्वाचं की पावसासाठी कारणीभूत ठरणारे हे मरुद्गण असल्यामुळे त्यांना त्यांनी इथे अधिक महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं। कारण आपल्याकडे आपण पाहतो की शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे, आणि त्या काळी आपण पाहिलं तर हे सगळं शेती ही सगळी कृषी प्रधान अशी आपली संस्कृती होती, आणि त्या संस्कृतीमध्ये पाऊस पडलाच नाही तर काहीच पिकणार नाही, आणि म्हणून यजुर्वेदामध्ये एक प्रार्थना येते, निकामे निकामे नहा पर्जन्यो वर्षतु, म्हणजे आमच्या इच्छेनुसार पाऊस पडो। आणि हा पाऊस पाडणारे कोण आहेत तर तो इंद्रदेव आहे वेदातल्या संकल्पनेनुसार, आणि इंद्राला पाऊस पाडण्यासाठी सहाय्य करणारे हे मरुद्गण आहेत। म्हणजे वाऱ्याची झुळूक आली तर वाऱ्याची झुळूक ही सुखद असते हे सगळं खरंय, पण वाऱ्याच्या झुळूक आल्यावर त्यांनी पाऊस नाही पडत, पाऊस पडण्यासाठी जोराचे वारेच यावे लागतात, आणि म्हणून त्यांनी मरुद्गण हे एक वेगळी देवता आहे। पण पुढे मात्र यजुर्वेदात पुढच्या ग्रंथांमध्ये ब्राह्मण उपनिषदांमध्ये आपण पाहिलं तर तिथे मरुद्गण आणि वायू अशा दोन भिन्न देवता आपल्याला दिसत नाही। नंतर मग वायू तत्व आणि पंचमहाभूतामध्ये हा वायू आहे आणि वायूची निर्मिती सुरुवातीला झाली असा पुराणात देखील उल्लेख आपल्याला सापडतो, म्हणजे वायू तत्व त्यांना माहीत नव्हतं असं नाही, पंचमहाभूतांपैकी जो वायू आहे त्याचं अस्तित्व हे त्यांना नक्कीच माहिती होतं, पण इथे पावसाला सहाय्यभूत करणारे म्हणून मरुद्गणांची अधिक सूक्त आपल्याला दिसतात। आणि आपण जर उपनिषदामध्ये आलो, उपनिषद वाङ्मयाचा जर आपण आढावा घेतला तर अनेक ठिकाणी आपल्याला या वायू तत्वाचे उल्लेख आढळतात। मग आपल्याला प्राणमय कोश या रूपामध्ये वायूचं एक वेगळं स्वरूप दिसतं, की जो आपल्या देहाची धारणा करणारा प्राण आहे या तत्वामध्ये त्याला पाहिलेलं दिसतं। तैत्तिरीय उपनिषदामध्ये ही पंचकोश ही महत्वाची कल्पना आपल्याला आढळते, तर छांदोग्य उपनिषदामध्ये जानश्रुती पौत्रायण नावाचा राजा आणि सयुग्वा रैक हा मोठा एक तत्वज्ञ यांच्यातली जी काही चर्चा तिथे घडलेली आपल्याला दिसून येते, तिथे सयुग्वा रैक्व त्याला सांगतात की हा जो वारा आहे हे जे वायू तत्व आहे त्या वायू तत्वानी साऱ्या जगाला कसं वेढून टाकलेलं आहे। मग तो दोन प्रकारे आहेत, एक वायुरेव देवेषु प्राण हा प्राणेषु, म्हणजे वायू हा देवांच्या ठिकाणी, देवांमध्ये वायू श्रेष्ठ आहे आणि जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये प्राणतत्व हे महत्वाचं आहे, अशा प्रकारचं वर्णन। आणि तो वायूच कसा शरीरामध्ये असतो, आणि एवढंच नाही तर शिक्षा ग्रंथ वगैरे हे जे काही वेदाचे उच्चारणासंबंधीचे जे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला हा वायू म्हणजे उदरामध्ये असलेला वायू तो कसा वरती येतो आणि त्याच्यामुळे कसं आपण मनुष्य शब्द उच्चारतो, वर्णांचा उच्चार होतो, असं बारकाईनी वर्णन म्हणजे शरीरातल्या या वायू तत्वाचं मग पुढे आपल्याला या प्राणांचे उपप्राण यांचं संकल्पना आढळते. असं खूप वर्णन नंतर एक महाभूत या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं. पण हे जे ऋग्वेदातलं फरक आहे, वायू आणि मरुद्गण, हा फरक नंतर पुढे पुढे आपल्याला दिसेना असा झाला. आणि मग तुलनेने मरुद्गणांची स्तुती आपल्याला अधिक दिसत नाही. मग प्राधान्याने आपल्याला जी स्तुती, जे उल्लेख दिसतात, ते वायू तत्वाचेच आपल्याला दिसतात. असा तो थोडासा फरक यांच्यामध्ये आपल्याला करता येईल.
0: आणि आत्ता तुम्ही जे देवांच्या बाबतीतलं वायूंचं सांगितलं तर ते थोडंसं कळलं नाही, ते अजून त्याच्यावर सांगू शकाल का?
1: नाही सांगेन मी, पण खरं सांगू का, ते सांगायचं झालं तर ती आख्यायिका आणि त्याच्यात त्यांनी जे तत्वज्ञान मांडलेलं आहे ते सांगण्यात आपला बराच वेळ जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जेव्हा पुढे उपनिषदांवर जर आपण काही भाग करणार असलो, तर त्यावेळी त्या उपनिषदांमध्ये या महत्वाच्या कल्पना याच्यावर बोलताना, कारण शेवटी उपनिषद हे तत्वज्ञान आहे, त्यामुळे एक दोन तीन ओळीमध्ये सांगून ना ते नीट समजणं शक्य नाहीये. ते विस्तारानेच बोलावं लागेल, त्यामुळे आपलं थोडं आपलं हे चूक तिकडे जाईल आणि आपल्या मूळ मुद्द्यापासून आपण थोडे दूर जाऊ. त्यामुळे मी तेव्हा नक्की बोलेन.
0: हो चालेल.
1: आत्ता आपण मला वाटतं मरुद्गणांचं गणांवर बोलू, कारण तो छोटा विषय नाहीये. विस्ताराने त्याबद्दल मला बोलावं लागेल म्हणून, बाकी काही नाही.
0: नाही अगदीच हरकत नाही. सॉरी.
1: कारण अहो म्हणजे उपनिषदातले एक एक कोश वगैरे अशा या ज्या कल्पना आहेत ना, त्या इतक्या विस्तृत आहेत की अशा एक दोन तीन मिनिटांमध्ये याच्यावर नाही बोलता येत. फक्त एकच मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं एका वाक्यात फक्त उत्तर देते की हा जो वायू आहे, म्हणजे त्याच्या मतानुसार वायू तत्वाला त्यांनी संवर्ग असा शब्द वापरलाय. वायुर्वाव संवर्ग हा असं वाक्य तिथे छांदोग्यामध्ये येतं. संवर्ग याचा इथे अर्थ आहे वेढून टाकणे, आवरण घालणे. हे वायू तत्वच सर्वत्र कसं पसरलेलं आहे आणि त्यांनी सगळ्याला कसं व्यापलेलं आहे, असं वर्णन अशा पद्धतीने वायूचं महत्व त्या छांदोग्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे.
0: हां सॉरी, तुम्हाला थोडं
1: त्यामुळे
0: डिस्टर्ब केलं.
1: बोला ना.
0: नाही तुम्ही सांगा.
1: त्यामुळे आता मला वाटतं आपण परत आपल्या मूळ विषयाकडे येऊ. मी परवा मरुद्गणांबद्दल, त्यांची उत्पत्ती, त्यांचा रथ, नंतर त्यांच्या हातातलं आयुध हे सगळं बोललेली होते. आता या मरुद्गणांचं जे काही सामर्थ्य आहे त्याचं वर्णन वेदामध्ये कसं केलंय हे आपण आता थोडक्यामध्ये पाहूया. की मरुद्गणांचं सामर्थ्य हे इतकं अफाट आहे, या सगळ्याचं अनेक ठिकाणी वर्णन येतं. जरी मरुद्गण म्हणजे सोसाट्याचा वारा असला, झंझावात असला, तरी देखील ऋग्वेदात त्यांचं वर्णन करताना एका ठिकाणी त्यांना मयोभुवाहा असं म्हटलेलं आहे. ऋग्वेदाच्या 5व्या मंडलात त्यांना मयोभुवाहा, मयोभू याचा अर्थ सुख देणारे, कल्याण करणारे. म्हणजे जरी ते झंझावात असले तरी त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन करताना ते कल्याण करणारे आहेत असं त्यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांची जी शक्ती आहे, त्यांचं जे सामर्थ्य आहे, त्यांच्या सामर्थ्याचा आवाका कोणाला समजू शकत नाही असंही वर्णन करायला ते विसरत नाही. नहि तुवो मरुतो आरात चित शवसो अंतमापुः. शवस याचा अर्थ बल, सामर्थ्य. त्यांच्या सामर्थ्याचा शेवट म्हणजे त्यांचं सामर्थ्य कुठपर्यंत आहे याचा आवाका हे कोणालाच जाणता येत नाही असं त्यांनी म्हटलेलं आपल्याला दिसतं. त्यांचं अजून एक विशेषण वेदामध्ये येतं, ऋग्वेदामध्ये 1व्या मंडलात, की ते अजर आहेत. जरा म्हणजे वार्धक्य आणि अजर म्हणजे वार्धक्य रहित, त्यांना वार्धक्य येत नाही. आणि सुरुवातीला मी बोलले होते की मरुद्गण यांचा आवाजाशी संबंध आहे आणि म्हणून त्यांची तुलना सिंहगर्जनेबरोबर केली जाते. म्हणून सिंहा इव नानदंती असा उल्लेख ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातल्या 64व्या सूक्तामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि त्यांचं सामर्थ्य एवढं आहे, ते जेव्हा एखादी क्रिया करू लागतात तेव्हा आकाश देखील घाबरतं त्यांना. मला इथे आकाश म्हणजे ज्याला आज आपण अवकाश म्हणतो, स्पेस, त्या अर्थाने इथे हा शब्द वापरलेला असावा. द्यौर्न चक्रदद भिया असं त्याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे जे मरुद्गण आहेत ते आपल्या रथाने पर्वतांना उखळून टाकतात असं वर्णन आपल्याला आढळतं. अद्रिम भिंदंती ओजसा, आपल्या सामर्थ्याने ते पर्वतांना उखडतात. मोठमोठे जे वृक्ष आहेत त्या वृक्षांना ते नतमस्तक करतात. म्हणजेच काय तर वृक्षांना ते जमिनीवर कोसळवतात. वनाचिद उग्रा जिहते निवो भिया असं वर्णन आपल्याला इथे, वना म्हणजे वनप्रदेश किंवा वृक्ष. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलामध्ये एक मरुद्गणांचं सूक्त आहे, अर्थात ते एकट्या मरुद्गणांचं नाहीये तर अग्नी आणि मरुत या द्वंद्व देवतेचं ते सूक्त आहे. म्हणजे अग्नी आणि वारा, आता अग्नी आणि वारा यांचं एक साहचर्य आपल्याला दिसतं बघा. म्हणून संस्कृत भाषेमध्ये ना एक फार सुंदर सुभाषित आहे, ते अर्थात वेगळ्या अर्थासाठी आहे पण तिथे वारा आणि अग्नी यांची मैत्री कशी आहे याचं वर्णन ते सुभाषितकारांनी केलेलं आहे. तो तिथे असं म्हणतो सुभाषितात, वनानी दहतो वन्हे हे सखा भवती मारुतः स एव दीपनाशाय कृषे कस्यास्ति सौहृदम्. म्हणजे वन जाळणारा जो अग्नी आहे त्या अग्नीसाठी हा वारा मित्र होतो. कारण एकदा आग लागली, आपण पाहतो वणवा पेटला की जसं वारा येत जाईल तसा तो वणवा भडकत जातो, पण तोच वारा दीपनाशाय, देवापुढे लावलेली समई दिवा, तो दिवा विझवण्यासाठी हाच वारा कारणीभूत होतो. त्यावरून सुभाषितकार असा निष्कर्ष काढतात, कृषे कस्यास्ति सौहृदम्. जो धनहीन आहे, जो गरीब आहे, त्याच्याशी मैत्री कोण करणार? जरी त्यांचा हेतू हा वेगळा असला सुभाषित ह्याचा, पण अग्नी आणि वारा यांची ही जी मैत्री आहे, म्हणजे इथे पुन्हा वारा म्हणजे सोसाट्याचा वारा, झंझावात हेच त्यांना म्हणायचंय, त्याचं वर्णन म्हणजे हे दोन या द्वंद्व देवतेची स्तुती ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातल्या 19व्या सूक्तात आपल्याला दिसते. आत्ता जसा त्यांनी पर्वतांचा उल्लेख केला तसंच त्यांनी इथे असं म्हटलेलं आहे, य ईंखयन्ति पर्वतान तिरस समुद्र मर्णवम मरुद्भिरग्न आगही. म्हणजे जो वारा आपल्या सामर्थ्याने पर्वतांना ईंखयंती म्हणजे हेलकावे देतो. ईंख असा धातू आहे, हलवणे हेलकावणे या अर्थाने. त्याच्यावरूनच झोपाळा याला प्रेंख असा शब्द आपल्याला सापडतो. य ईंखयंती पर्वतान आणि तिरस समुद्र मर्णवम, आणि समुद्रामध्ये जो आडव्या अशा लाटा निर्माण करतो अशा मरुद्गणांबरोबर हे अग्ने तू ये अशी प्रार्थना तिथे त्या सूक्तामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे समुद्रात लाटा निर्माण करणं, पर्वतांना एका जागेवरून हलवणं आणि त्याच्याच बरोबर वृक्षांचा बिमोड करणं, नायनाट करणं, हे सगळं काम या मरुद्गणांच्या सामर्थ्यामुळे होतं असं वर्णन आपल्याला वेदामध्ये अनेक ठिकाणी आढळतं. त्यांना म्हणून बघा, अच्युताचिद ओजसा म्हणजे अच्युत जे न ढळणारं, ज्या न हरणाऱ्या अशा ज्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत, त्यांना आपल्या सामर्थ्याने प्रत्यावयंतः प्रकर्षाने हलवून टाकणारे आपल्या च्यू धातू आहे. आपण पदच्युत शब्द वापरतो ना, तिथे हाच धातू आहे. म्हणजे त्यांना जागेवरून भ्रष्ट करणारे असा संदर्भ या मरुद्गणांच्या बाबतीत आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतो. आता मी मगाशी सुरुवातीला बोलले होते की मरुद्गण त्यांचं महत्व काय आहे, तर पाऊस आणणारा असा हा देव आहे. म्हणजे इंद्र जेव्हा पाऊस पाडायला कारणीभूत होतो, तेव्हा इंद्राला पाऊस पाडण्यासाठी हे सतत मदत करत असतात. आणि म्हणून ऋग्वेदामध्ये त्यांचं एका ठिकाणी असं वर्णन येतं की इते पृथ्वीला पाण्याने चिंब भिजवून टाकतात. आणि कसं कसं भिजवतात, तर ते पृथ्वीकडे पावसाला येण्यासाठी प्रेरित करतात. वृष्टिम्मे विश्वे मरुतो जुनंती असा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतो. आता आपण जर अथर्व वेदातला एक संदर्भ पाहिला, तर तो असा संदर्भ आहे बघा की अथर्व वेदामध्ये त्यांना असं म्हटलेलं आहे की हे जे मरुद्गण आहेत ते समुद्राच्या पाण्याला आकाशामध्ये घेऊन जातात आणि तिथून पुन्हा पृथ्वीवर पाऊस रूपाने ते त्याला खाली आणतात. मला वाटतं हा एक फार महत्वाचा उल्लेख अथर्व वेदामध्ये आहे. कारण वातावरणाच्या माध्यमातूनच आकाशामध्ये म्हणजे समुद्राचं पाणी आकाशामध्ये जातं. आणि आपण जर कालिदासाचं मेघदूत वाचलं, तर मेघदूतामध्ये कालिदासांनी जे ढगाचं वर्णन केलेलं आहे की ढग हे कसे बनलेले आहेत, त्याबद्दल कालिदासांनी फार सुंदर शब्द मेघदूतात वापरलेत. तो असं म्हणतो बघा, धूमज्योती सलिल मरुताम सन्निपात क्व मेघा. म्हणजे काय, धूम म्हणजे धूर, ज्योती ही म्हणजे प्रकाश, अग्नी, सलिल म्हणजे पाणी आणि मरुत म्हणजे वारा. या सगळ्यांचा समुच्चय, या सगळ्यांचा मिलाफ म्हणजे हा ढग आहे. म्हणजे ढगाच्या ठिकाणी हा वारा आहे, त्याच्या निर्मितीला हा वारा कारणीभूत आहे आणि ढगांच्या अस्तित्वात तो आहे असं वर्णन इथे जे आढळलेलं आहे त्याला कारणीभूत होणारे हे मरुद्गण आहेत. त्याचाच प्रत्यय आपल्याला मेघदूतातल्या कालिदासाच्या या वाक्यामधून आपल्याला येतो. अथर्व वेदात जी मी ऋचा जो मंत्र आत्ता सांगितला, तो मूळ मंत्र असा आहे पहा, अपसमुद्रात दिवमुद्वहंती दिवस पृथिवीम अभिये सृजंती. उद्वहन हा शब्द देखील इतका बरोबर आहे इथे. उत म्हणजे वरच्या बाजूला, वरच्या बाजूला ते वाहून नेतात. आणि मला इथे वाल्मिकींचं एक हे करा, त्यांनी जरी वाऱ्याचा उल्लेख इथे स्पष्टपणे केलेला नसला, तरी वाल्मिकी रामायणाच्या किष्किंधा कांडामध्ये वर्षा वर्णन करताना एक फार सुंदर श्लोक तिथे येतो. तो असा आहे, नवमास धृतम गर्भम भास्करस्य गभस्तिभिः पीत्वा रसम समुद्राणाम द्यौः प्रसूते रसायनम. म्हणजे सूर्याच्या किरणांनी समुद्राचं पाणी हे वरती नेऊन 9 महिने धारण केलेला गर्भ आता हे आकाश पावसाच्या रूपाने रसायन म्हणून पृथ्वीवर त्याचा वर्षाव करतो. अशा पद्धतीनं हे जे मरुद्गण आहेत ते पावसाला सहाय्य करणारे देव म्हणून ऋग्वेदामध्ये आणि इतर सगळ्या वैदिक वाङ्मयामध्ये त्यांचं वर्णन आपल्याला आढळतं. आणि मग त्यांच्या एका वाद्याचा उल्लेख आहे, वाण नावाचं वाद्य ते वाजवतात. ते वाण म्हणजे तंतुवाद्य आहे, म्हणजे सतार तंबोरा यासारखं. सायणाचार्य म्हणतात शततंतुर वाणो भवती, म्हणजे असंख्य तारा असलेलं असं हे वाद्य हे वाजवतात. आणि एवढंच नाही तर इंद्राला केवळ पावसाला ते मदत करत नाहीत पाऊस पाडायला, तर इंद्राने जेव्हा वृत्राचा संहार केला त्यावेळी या इंद्राचा सामर्थ्य इंद्राचं उत्साह वाढवण्याचं काम अनेक प्रकारच्या गर्जना करून त्यांनी दिलं त्यांनी केलं असा उल्लेख आपल्याला आढळतो. असे हे मरुद्गण एक जरी गौण देवता असली तरी पाऊस पाडणारे म्हणून महत्वाचे देव आहेत.
0: खूपच तुम्ही आज मरुद्गणांची नेहमीप्रमाणेच खूप छान माहिती सांगितलीत. इतकं वाईट वाटतंय ना की केवळ आपल्याला वेळेचं बंधन आहे म्हणून तुम्हाला थांबावं लागतंय, नाही तर अक्षरशः ऐकत राहावं असं वाटतंय. पण आम्ही अगदी पुढच्या आपल्या महिन्यातल्या पुढच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतो तुमच्याकडनं आणि माहिती ऐकायला शिकायला. तर परत एकदा मनापासून मी आभार मानते तुमचे की आज आम्हाला खूप छान तुम्ही मरुद्गणांबद्दलची माहिती सांगितली. आणि लवकरच भेटूयात पुढच्या महिन्यात परत पुढच्या भागात.
1: नक्की
0: ओके, थँक्यू. श्रोते हो, तुम्हाला आहे तुमचेही मनापासून आभार तुम्ही शांतपणे ऐकल्याबद्दल. आणि काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही श्रद्धाताईंपर्यंत ते जरूर पोचवू आपल्याला उत्तरं मिळण्यासाठी. तर पुन्हा भेटूयात पुढच्या महिन्याच्या आपले वेद या भागात. नमस्कार.
2: योगिनी आणि श्रद्धाताई, आजच्या आपले वेद च्या भागाबद्दल आपल्या दोघींचे मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला नक्कीच आवडतील. मी सुरुची लिमये आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी ठीक 11 वाजता. जाता जाता ऐकूया आपल्या प्रायोजकांचे संदेश आणि एक गाणी. नमस्कार.
3: स्वतःचं घर

0: वर्षभराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन्स. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट्स फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.